ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

Oh,

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार? पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्यघर.
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
3: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
3: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
4: हो घर खर्चासाठी पैसे द्या.
0: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
4: आणि लाईट बिलाचे.
0: आता 0 रुपये कसे देऊ?
4: अरे हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
0: हो नक्की. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
5: हर घर सूर्यघर.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
3: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
6: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, श्रोते हो, आपण जर समजा कमवत असाल म्हणजे आपल्याला जॉब असेल, आपण बिझनेस करत असाल, व्यापार करत असाल, आपली इंडस्ट्री असू शकेल किंवा आपली छोटी मोठी एखादा व्यवसाय असेल, चहाची टपरीसुद्धा असू शकेल, अशा पद्धतीनं जर आपण महिन्याला काही ना काहीतरी कमवत असाल तर आपली इच्छा नेहमी असते की आपलं घर संसार चालवून काही ना काहीतरी सेव्हिंग करावं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल, त्या धनाचा उपयोग होऊ शकेल, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न पण करत असतात. बऱ्याच वेळेस ते बँकेमध्ये अकाउंट करतात, सेव्हिंग अकाउंट करतात, महिन्याला काहीतरी पैसे ठेवतात किंवा कुठेतरी फिक्स्ड डिपॉझिट ठेवतात किंवा असं बरंचसं काही काही करतात. किंवा आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामुळे, बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे असंही ऐकण्यात येते की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, SIP काढा, शेअर मार्केटमध्ये गुंतवा, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर पडतात. तेव्हा आज आपण थोडंसं प्राथमिक स्वरूपामध्ये, कारण हे क्षेत्र खूप फास्ट आहे, याच्यामध्ये खूप आपल्याला माहिती घ्यावी लागते, पण आपण प्राथमिक स्तरावर चर्चा करणार आहोत की आपल्याला इन्व्हेस्टमेंट नेमकी करता येऊ शकते का, त्याच्यासाठी खूपच पैसे कमावं लागतात का, किंवा नेमकं काय असतं, असे जे जनरल आपले क्वेश्चन्स असणार आहेत, प्रश्न पडणार आहेत, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री रोहित पडवळे यांना. ते मूळतः उपळ्याचे आहेत, पण त्यांचं इंजिनिअरिंग जे आहे ते MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर इथे झालेलं आहे, ENTC मधून 2013 साली. सध्या ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अशा पद्धतीनं कार्य करतात. म्हणजे स्वतःचं बिझनेस प्रोफाईल आहे आणि धाराशिव बेसमधून ते हे सगळं काम करतात. पण ऑल ओव्हर इंडिया ते कुठेही पॅन इंडियामध्ये ते त्यांची ही सर्व्हिस देऊ शकतात. तर अशा पद्धतीनं रोहित पडवळ यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. रोहित, मी तुमचं स्वागत करतो.
7: थँक्यू सर.
6: तर रोहित, जसं मी आत्ता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट हा भाग सगळ्यात महत्त्वाचा येतो. तर मला सगळ्यात अगोदर तर हे सांगा की इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय?
7: मुळात ना सर, इन्व्हेस्टमेंट म्हणजे की ॲक्च्युली की आपण जे काही अर्निंग पैसे कमवतो मग ती स्वतः माणूस कमवतो, चिल्ड्रन्स काही स्कॉलरशिप असतात त्यांना मिळतात, त्या गृहिणीने काही पैसे साठवलेले असतात, हे काय करतो आपण की पहिल्यांदा सेव्हिंग करायला शिकतो.
6: म्हणजे आपण आपल्या आयुष्यात,
7: हा सर, म्हणजे आपण आपल्या आयुष्यात काय करतो की काटकसर करायला सुरुवात करतो. काटकसर करतो म्हणजे आहे ते आपल्याला जे पैसे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण बागून आपल्याकडे शिल्लक कशी रक्कम राहील म्हणजे सेव्हिंग करायला शिकतो. पण सेव्हिंग केल्यानं पैसा वाढत नाही, पण त्याला अजून एक असा क्लॉज आहे की सेव्हिंग केल्याशिवाय राहिलेला पैसा इन्व्हेस्ट पण करता येत नाही. सेव्हिंग केलेला पैसा हा ग्रोथ राहिला पाहिजे, ग्रोईंग स्टेज मध्ये राहिला पाहिजे, म्हणजे तो वाढला पाहिजे. जसं की एखाद्या गृहिणीला
6: सेव्हिंग वेगळं इन्व्हेस्टमेंट वेगळं,
7: येस सर, पण सेव्हिंग असल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करता येत नाही.
6: ठीक आहे,
7: हा त्याचा प्राथमिक रोल आहे. समजा आपण एका गृहिणीला उदाहरण घेऊ. गृहिणी सर्व आपण सर्वांच्या घरी असतात. गृहिणीला पैसे आपण जर महिन्याकाठी 1,000 रुपये दिले काय खर्च न करता, त्यातून तिला तिने घर खर्च भागून 1,500 रुपये तिच्याकडे शिल्लक राहिले. ती पैसे काय करते, सेव्हिंग ती काही डब्यामध्ये ठेवेल, काही तिचं
6: बचत गटात टाकेल, बँकेत टाकेल,
7: कशाला किंवा FD करेल काय असेल, मग त्याच्यामध्ये त्यांना रिटर्न्स किती येतील? साधारण आता जर पाहिलं तर फिक्स्ड डिपॉझिटचा बँकिंगचा रेट जो पाहिला तो 5-7% रेट आहे त्या तुलनेनं. पण त्याच्याच अपोजिट जर आपण पाहिलं की वाढत्या काळानुसार वाढती जी महागाई आहे ती 6-6.5% आहे आज भारत देशामध्ये. मग आपण जेव्हा सेव्हिंग केलेले पैसे जेव्हा इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो तेव्हा आपण हा प्राथमिक विचार केला पाहिजे की आपण सेव्ह केलेले पैसे हे जे वाढत्या महागाईला जो दर आहे त्या दरापेक्षा जास्त पटीने वाढले तर ते आपल्याला प्रॉफिटेबल राहतील. मग त्या काळात आपल्या पैशाची ग्रोथ होते ही याचा आपल्याला अंदाज काढता येईल. त्यासाठी आपण सुरुवातीला सेव्हिंग केली पाहिजे आणि मग इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे.
6: बरं, म्हणजे सगळ्यात प्रायमरी स्टेज तर सेव्हिंगची आहे.
7: येस सर, डेफिनेटली.
6: ठीक आहे, आता मग माझ्यासारखा व्यक्ती असं म्हणू शकतो की अरे तुम्ही काय सेव्हिंगचा विषय सांगताय, जेवढी माझी महिन्याला पगार येते किंवा जेवढं मी कमावतो तेवढं तर सगळं माझं घर खर्चातच जातं.
7: हा, याच्यासाठीच काय पाहिजे सर की आपल्याला ना आपल्या आयुष्यामध्ये एक फायनान्शियल ॲडवायझर पाहिजे. फायनान्शियल ॲडवायझरची गरज काय आहे की फायनान्शियल ॲडवायझर तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅन बनवून देतो. की सपोज की तुमच्याकडे जी अमाऊंट आहे, तुमची जी सॅलरी येते, तुमच्याकडे इतरत्र काही सेव्हिंग अमाऊंट असते, ती अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केली पाहिजे की त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटला पाहिजे भविष्यामध्ये आणि महागाईपेक्षा जास्त रेटनं तुम्हाला ती रिटर्न मिळले पाहिजेत. पण यासाठी कसं आहे की आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर आपलं प्रायमरी गोल काय असतो की माझा अर्निंग सोर्स पाहिजे, मला मंथली सॅलरी किंवा माझ्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर आपला प्रायमरी फोकस असतो. मग आपण एखादा फायनान्शियल कन्सल्ट केला तर तो सांगू शकतो की तुम्ही तुमच्या व्यवसाय करता इतके अमाऊंट इतके पर्सेंट करू शकता, तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाकरता एवढे पैसे करू शकता, तुम्ही तुमच्या इमर्जन्सी फंड एक म्हणतात आपल्याकडे तो एक त्या एक फंडच्या आपल्याकडे. मी तर म्हणतो की सर्व लोकांनी अत्यावश्यक बाब आहे या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. इमर्जन्सी फंड असा आहे की या फंड जसा आता आपण रिसेंटमध्ये पाहिलं की कोविड सारखा आजार आला यामध्ये लोकांकडे इमर्जन्सी हा फंड नव्हता. म्हणजे ऍक्च्युली पाहायला गेलं तर लोकांना याची अवेअरनेसच नाही की का केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे, तो आस्तो किती केला पाहिजे या गोष्टीची. कोविड सारखा असा मोठा आजार किंवा काही दुर्घटना झाली तर आपल्याकडे काही सेव्हिंग जी आहे जे आपण इमर्जन्सी फंडमध्ये ठेवतो जेणेकरून आपण जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील जसे की FD काही लोकांनी गुंतवले असतील, काही लोकांनी गोल्डमध्ये केले असतील, काही लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये केले असतील, काही लोकांनी शेअर्समध्ये केले असतील, ज्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहेत त्या ब्रेक करायची आपल्याला वेळ येऊ नये.
6: बरोबर,
7: जे की लॉंग टर्ममध्ये जे आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीवर प्रचंड परतवा देतात.
6: बरोबर,
7: अशा योजनेवरती.
6: अच्छा, मग आपण थोडंसं अजून एक स्टेप पुढे गेलो पण अजून मी थोडंसं बॅक स्टेपला येतो की ठीक आहे, तुम्ही म्हटलात की काही ना काहीतरी फायनान्शियल ॲडवायझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं रकमेचं ठरवू शकता. मी म्हणतो माझ्या महिन्याला 2-3 हजार रुपये शिल्लक राहतात आणि मी कशाला ते इन्व्हेस्ट करत बसतो, त्यासाठी तर महिन्याला 10-15-20-25-50 हजार रुपये पाहिजे इन्व्हेस्ट करायला.
7: नाही नाही सर, हा आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे. आता आपण सध्या TV वरती IPLचा आता सीझन चालू आहे त्याच्यावरती सध्या आपण पाहिलं किंवा TV सिरियलमध्ये जरी पाहिलं तुम्ही तर म्युच्युअल फंडसही हे MFI म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड असोसिएशन हे सध्या मार्केटिंग करते आणि लोकांना इन्व्हेस्टरला अवेअरनेस करते की आपण आपल्यामध्ये जे आहे ना इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत फार मोठे गैरसमज आहेत की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी अमाऊंट लागते, त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर करावं लागते, हे मीत आहे. तुम्ही म्युच्युअल फंड असे आहे की आता तर सेबी असा नियम म्हणत आहे की तुम्ही 100 रुपयापासून ते 1 कोटीपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्याला असं काही बंधन नाही. आणि त्यासाठी तुम्ही जॉबच केला पाहिजे, तुम्ही गृहिणी आहेत म्हणून तुम्ही करू शकत नाही, असली कोणतीही कंडिशन त्याकरिता नाही. इन्व्हेस्टमेंट जर स्टार्ट करायची असेल तर सुरुवातीच्या काळात फक्त आपल्याला सेबीच्या नियमांतर्गत पाहिलं तर फक्त आपल्याला आपलं पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, बँकेमध्ये खातं पाहिजे, याच फक्त आपल्याला सुविधा लागतात इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी.
6: ठीक आहे. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळ यांच्याशी. ते मूळतः उपळ्याचे आहेत, सध्या धाराशिवमध्येच त्यांचा बेस आहे आणि त्यांचं MGM इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर येथून ENTC या याच्यामध्ये 2013 साली ते पास आउट झालेत, पण सध्या मात्र ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांचं बिझनेस प्रोफाईल आहे, त्याच्यामध्ये काम करत आहेत. आता प्रश्न येतो, ठीक आहे, मग आता इन्व्हेस्टमेंटचे तर भरपूर स्ट्रीम असू शकतात. मला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मला प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकतं, मी म्हणजे एनिथिंग करू शकतो. समजा एखादं घर घेऊ शकतो, एखादी प्रॉपर्टी घेऊ शकतो, बँकेमध्ये मी सेव्हिंगला ठेवू शकतो, असं काहीही करू शकतो. मग म्युच्युअल फंड SIP हे सारखं जास्तीत जास्त कानावर का पडत आहे सध्या?
7: म्युच्युअल फंड ही अशी कन्सेप्ट आहे की सर शेअर बाजार गुंतवणूकदाराला याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. शेअर बाजारामध्ये काही कंपन्या असतात, लिस्टेड कंपन्या, त्याच्या शेअर्सची म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेची दररोज खरेदी विक्री होते. म्युच्युअल फंड हे असं टास्क असतं की त्याच्यामध्ये व्हेरियस टाईप्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड इन द सेन्स कसं आहे की बास्केट आहे, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये इक्विटी ओरिएंटेड आहे, डेट ओरिएंटेड आहेत, तुम्हाला गोल्ड ओरिएंटेड आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट ओरिएंटेड ट्रेजरी आहेत, असे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत. मग याच्यामध्ये काय होतं की म्युच्युअल फंड इन द सेन्स काय करतो की इक्विटी ओरिएंटेड शेअर्समध्ये काय होतात की ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर AMC, सपोज की SBI एक म्युच्युअल फंडची कंपनी आहे, बँक वेगळी आणि म्युच्युअल फंड वेगळं, हे दोन डिफरंट ॲसेट्स आहेत. म्युच्युअल फंड काय करतात की ज्या कंपन्या आहेत सर्टन, की आपण पकडलं की Nifty 50 एक म्हणजे 50 कंपन्यांचा एक ग्रुप असतो जो नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड असतात, त्या कंपन्यांना एक लार्ज कॅप कंपन्या म्हणतात. लार्ज कॅप कंपन्यांचा एक फंड असतो जो वेगवेगळ्या AMC असतो, जसं की ICCI, SBI वगैरे किंवा कोटक, निपॉन इंडिया, ह्या रेप्युटेड कंपन्या आहेत. तसं आपण एक उदाहरणासाठी आपण एक SBI म्युच्युअल फंडची एक कंपनी घेऊ, त्याच्यामध्ये एक फंड इक्विटी ओरिएंटेड, त्याच्यामध्ये लार्ज कॅप ओरिएंटेड. त्या लार्ज कॅपमध्ये कसं असतात की ज्या Nifty 50 50 कंपन्या असतात, त्या Nifty 50 कंपन्यांमध्ये सिलेक्टेड 20-25 अशा कंपन्या त्या कंपन्याच्या लिस्टेड शेअरमध्ये ह्या म्युच्युअल फंड SBI म्युच्युअल फंड आहेत, तो स्वतःच्या फंडमध्ये ते अमाऊंट टाकतात. याची ट्रान्सपरन्सी अशी आहे, काही लोकांना असं वाटतं मी की म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सपरन्सी नाही, पण आपल्या वतीनं आपण फक्त त्या शेअर्सची अमाऊंट आपण गुंतवणूक करतो, पण आपल्या वतीनं ते शेअर्स घेण्याचं किंवा ते ट्रेडिंग करण्याचं काम हे म्युच्युअल फंडमधले जे फायनान्शियल एक्सपर्ट आहेत SBI मधले, ते आपल्या वतीने करतात, आपण फक्त त्यामध्ये गुंतवणूक करतो सर.
6: अच्छा, मग आता हे बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात येतं, म्हणजे लेटर ऑन आपण त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करूयात, पण मी पैसे एखाद्या ठिकाणी टाकले बुडतील मग काय करायचं?
7: हां, हे बरं झालं सर तुम्ही हा प्रश्न विचारला, खूप जणांच्या मध्ये हा गैरसमज पण आहे
6: की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले बुडाले. आता तुम्ही म्युच्युअल फंड असा जरी शब्द वापरला असेल, SIP, शेवटी ते शेअर मार्केटमध्येच चाललंय.
7: बरोबर.
6: मग मी आज 1000 रुपये, 10000 रुपये, 1 लाख रुपये गुंतवले, 2-3 वर्षानंतर त्या 1 लाखाचे 1 रुपया पण राहिले आणि संपला विषय.
7: बरोबर आहे सर तुमचं म्हणणं ते, पण हा या ज्या गोष्टी आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर, 1990 पासून जसं शेअर बाजार हा प्रॉपरली NSE वर्किंग आहे, अजूनपर्यंत टोटल 44 AMC कंपन्या आहेत म्युच्युअल फंडच्या ओरिएंटेड. अजूनपर्यंत एकाही कंपनीचा एकही फंड बंद पडलेला नाही. पतसंस्थेमध्ये जसं पैसे काही लोक ठेवतात, पतसंस्था काही घोटाळे होतात किंवा काही कारणात बंद पडतात, दिवाळखोरी निघतात, तसा हा प्रकार इथं होत नाही. म्युच्युअल फंड जे आहेत या फंडवरती टोटल SEBI सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचं टोटल कंट्रोल असतं. याच्यावरती कुठल्याही गोष्टींमध्ये कसलेही जरी घोळ किंवा कसलेही मॅल प्रॅक्टिसेस किंवा ऑपरेटिंग दिसलं तर त्याच्यावरती SEBI ॲक्शन घेते. आणि याच्याही पलीकड इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड हा SEBIनं मेंटेन केलेला आहे, ज्या AMCला प्रत्येक AMCला जबाबदारी दिलेला असतो, त्यामुळे इथे आपण गुंतवून केलेला पैसा सुरक्षित असतो आणि प्रत्येक एएमसी वाईज तुम्ही ज्या फंडमध्ये तुमची गुंतवणूक असते त्या गुंतवणुकीचा दरमहा तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल ॲड्रेसवरती तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू हे तुम्हाला कळवली जाते.
6: बरं, आता तुम्ही एक स्वतः डिस्ट्रीब्युटर आहात, म्हणजे रोहित पडवळ यांच्याशी जे आपण चर्चा करत आहोत ते स्वतः म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, तर मग तुमचीच मदत घ्यावी लागते का आम्ही स्वतः पण करू शकतो असं काही?
7: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत, त्याच्यामध्ये फंडमध्ये दोन प्रकार येतात सर, एक डायरेक्ट फंड असतो आणि एक रेग्युलर फंड असतो. डायरेक्ट फंडमध्ये असं असतं की स्वतः इन्व्हेस्टर अवेअर आहे, त्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची सल्ल्याची गरज नाही,
6: तो करू शकेल,
7: तर तो स्वतःच्या रिस्कवरती करू शकतो. जर ऍडवायझरच्या याच्यामध्ये गेलात तर तो तुम्हाला रेग्युलर फंड देतो, तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, कोणत्या फंडमध्ये पैसे टाकले पाहिजे, तुमचा फंड गोल ओरिएंटेड पाहिजे, त्याला त्याची ग्रोथ कशी आहे, फंड परफॉर्म होत नसतील तर त्याला स्विच कधी केले पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जो तो तुम्हाला हे करतो. इनकेस इन्व्हेस्टरचा जर डेथ झाली, आपण शब्द म्हणतो की तो
6: बरोबर
7: एक्सपायर झाली या दोन्हीतून, तर त्या केसमध्ये सध्या तुम्हाला ऍडवायझर तुमचे फंड हे नॉमिनिटीला पूर्ण बेनिफिशियरी ट्रान्सफर करतो, त्याच्यातून रिटर्न्स कधी सेल केले पाहिजे युनिट म्युच्युअल फंडचे, कधी होल्ड ठेवले पाहिजेत याबद्दलची सर्व माहिती देतो. म्हणजे बेटर वे मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअल ह्या गोष्टी असतात,
6: त्याच्यासाठी आम्हाला काही फी द्यावी लागते का?
7: नाही, म्हणजे फायनान्शियल ऍडवायझर तुम्हाला जेव्हा कन्सल्ट करतो तो तुमच्याकडून एकही रुपया चार्ज केला जात नाही. समजा तुम्ही 1,000 रुपयाची 100 रुपयाची तुम्ही SIP केली म्युच्युअल फंडमध्ये, तर तुमची गुंतवणूक ही 100 रुपयेच दाखवणार, फक्त गव्हर्नमेंट ट्रान्झॅक्शन सिक्युरिटी चार्ज जो 0.5 पैसे 10 पैसे जे काही असेल ते फक्त डिडक्शन होईल, तुमच्याकडून कुठल्याही कमिशन किंवा चार्ज केलं जात नाही. ऍडवायझरला किंवा फायनान्शियल जो लिटरसी करणार आहे, जो अवेअरनेस आहे, त्याला फक्त हे कमिशन किंवा जी ट्रेल म्हणतात आपल्या भाषेत म्युच्युअल फंडच्या भाषेमध्ये, ते ट्रेल ज्या एएमसी मध्ये म्हणजे जे ऍसेट मॅनेजमेंट कंपनी किंवा ज्या फंड मध्ये गुंतवणूक केली आहे, समजा SBI, ICICI, निपॉन इंडिया, पराग पारिक, फ्लेक्झी कॅप असे फंड आहेत, त्यांची जी पॅरेंट कंपनी आहे जसं की पराग पारिक आता एक कंपनी आहे, तर त्या कंपनीकडून इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दल त्यांच्याकडून ब्रोकरेज किंवा ट्रेल कमिशन मिळतं. इन्व्हेस्टरच्या पैशामध्ये कुठेही काही केलं जात नाही, त्याचे सर्व पैसे इन्व्हेस्टर राहतात.
6: वा, आता सगळ्यात आता एक मोठी गोष्ट येते. ठीक आहे, तुम्ही हे सांगितलं, आता ही तुमची मुलाखत किंवा तुमचं जे गायडन्स आहे ते बरेच जण ऐकायले, मग त्याच्यामध्ये काही आत्ता न्यू कॉलेजमधून बाहेर पडलेले मुलं असतील जे की नोकरीच्या शोधात असतील, काही जण आत्ता 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी नोकरी लागले असतील किंवा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असेल आणि काही ना काहीतरी महिन्याला समजा पैसे कमवतात, काही मिडल एजमधले पण आहेत 35-40 आणि काही समजा 50 एजचे पण आहेत, कोण इन्व्हेस्ट करू शकतं?
7: प्रत्येक एजचा प्रत्येक वयाचा व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. यासाठी तुम्ही जॉबला असलं पाहिजे, तुमच्याकडे फार पुष्कळ पैसा पाहिजे, तुम्ही गर्भश्रीमंत पाहिजे असं काही नाही. याच्यामध्ये तुम्ही दरमहा 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. आपल्या घरातली राहणारी गृहिणी सध्या डब्यात पैसे टाकण्या ठेवण्यापेक्षा किंवा कुठं साचवून पैसे ठेवण्यापेक्षा मी असं म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये SIP केलं तर तुम्हाला प्रचंड रिटर्न मिळतात. आपण एक नोटबंदीचा मागचा काळ पाहिला असेल सर, त्यामध्ये भरपूर लोकांनी, आता काही आपल्या आजींनी वगैरे काय पैसे ज्यावेळेस त्यांना दिले असतील तेव्हा त्यांनी साठवून ठेवले की बाबा मी नातवासाठी देईल काय करेल, पण नोटबंदीमुळे ते पैसे असे झाले की
6: बाहेर निघाले ते सगळे,
7: काही पैसे निघाले, काहींना आपल्या आजीने साठवून ठेवले पैसे माहितीच नाही, काही जणांना ती रक्कम कुठे आहे ती माहित नाही. आणि कसं आहे की जसे जसे वर्ष जातात, वर्षामागून वर्ष पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते इन्फ्लेशनमुळे. जसं आपण पाहायला गेलं की आजच्या 1 करोडची किंमत 20 वर्षानं पाहिली तर ही 25 लाखाच्या आत्ताच्या इक्वेलंट होते.
6: बरोबर
7: का? तर ही महागाई रेट वाढते. महागाई वाढते म्हणजे काय होते की पैशाचं मूल्य कमी होत जातं. या केसमध्ये काय की आपण जी गुंतवणूक करतो ती आपली गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त असली तर त्यातून मिळणारा परतावा आपण चांगला मिळतो, जेणेकरून आपला मनी ग्रोईंग असतो. पण सेव्हिंग आपण जे ठेवतो त्याच्यामध्ये आपले पैसे, आपण आजही डब्यात 1,000 रुपये ठेवले आणि 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर पहिले तर ते 1,000 रुपयेच मिळणार आहेत, त्याच्यामध्ये ग्रोथच नाही आपल्याला.
6: तर मित्रांनो, परत एकदा आठवण करून देतो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री रोहित पडवळे यांच्याशी. MGM संभाजीनगर येथून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, पण सध्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून धाराशिवमध्ये कार्यरत आहेत. जसं की आता तुम्ही म्हटलात की ठीक आहे, एजचं लिमिट नाही आहे, कधी पण करू शकता, बाकी सगळा विषय आहे तुम्ही 100 रुपयापासून सुरुवात करा. आम्ही एक जाहिरात कुठे सोशल मीडिया असेल काय असेल बऱ्याच ठिकाणी ऐकतो की तुम्ही महिन्याला 5,000-10,000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि 10 वर्षानंतर 1 कोटी घ्या, काय असतो विषय?
7: नाही नाही सर, हे कसं आहे की इन्व्हेस्टरने आणि मी लोकांना पण हे सांगतो की जास्त परतवा किंवा जास्त रिटर्न मिळण्याच्या नादामध्ये फसवणूक फार मोठ्या प्रमाणात होते. कारण माणूस हा सवयीचा गुलाम आहे. जिथं सर्वात जास्त रिटर्न मिळतात आपण तिथे जातो, आणि जिथं सर्वात जास्त डिस्काउंट आहे तिथं पण आपण जातो. ह्या दोन गोष्टी फार मॅटर करतात आपल्या लाईफमध्ये.
8: ह्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते प्रोबॅबिलिटी.
7: आता आम्ही म्युच्युअल फंडमध्ये लोकांना सांगतो की सर्वसाधारण, आम्हाला पण सेबीचे रेस्ट्रिक्शन आहेत की तुम्ही सर्वसाधारण 12% रिटर्न प्री अज्युम करून सांगू शकता जे की खात्रीदायक नसतात. ह्या यामध्ये जो मिळणारा परतवा आहे तो मार्केट, शेअर मार्केट, भारतीय मार्केट ज्या प्रकारे त्याचा परफॉर्मन्स राहील त्याच्या पटीने मिळणार. जर मार्केट खूप चांगल्या गतीनं, आता सध्या मागच्या 2-3 वर्षापासून मार्केट फार चांगल्या गतीनं परफॉर्म करत आहे, खूप चांगल्या पद्धतीनं वाढत आहे, त्यामध्ये लोकांना फार चांगल्या पटीने रिटर्न मिळत आहेत. पण कोविडसारख्या वर्स्ट काळामध्ये मार्केट पडतं सध्या, त्यामध्ये रिटर्न्स पद्या कमी येतात. पण म्युच्युअल फंडचा फायदा शेअरपेक्षा बेनिफिशियल असा आहे की सर आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, सपोज की आपण टाटा मोटर्सचा शेअर घेतला, तो आपण एक समजा 1000 रुपयाला आहे आपण पकडू, मार्केट पडलो तो समजा 800 रुपयापर्यंत आला. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं सर, आपण एक म्युच्युअल फंड घेतलो त्यामध्ये साधारण 20-25 कंपन्या असतात मिनिमम कमीत कमी. मग आपला जेव्हा मार्केट पडतं तेव्हा हा शेअर डायरेक्ट 200 रुपयापर्यंत खाली पडला, पण म्युच्युअल फंडवर तेवढा मोठा इफेक्ट पडत नाही. साधारण 1-2 रुपयाचा फरक पडतो. का? तर आपली मल्टिपल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट राहते, त्याच्यामुळे मार्केट पडतं तेव्हा एक कंपनी नाही बाकी कंपन्या पण आहेत ज्या कुठेतरी अप्स अँड डाऊन्स असतात, त्याच्यामुळे तो ॲग्रिगेट होऊन आपला लॉस कमी होतो. आणि म्युच्युअल फंडमध्ये काय बेनिफिट आहे की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याची गुंतवणुकीची चक्रवाढ पद्धतीने बेनिफिट मिळतं. आजपर्यंत आपण चक्रवाढ पद्धतीनं EMI भरून हप्ते भरून घर घेत आलेलं आहे, पण चक्रवाढ पद्धतीचा आपण बेनिफिटच नाही घेतला. म्हणजे सांगायचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं सांगतो सर, की माझे क्लायंट होते, म्हणजे अगोदर ते दुसरीकडे होते पण त्यांचा अनुभव मला त्यांनी शेअर केला. त्यांनी 1000 रुपयाची SIP 2000 साली चालू केली. ते सिनियर आहेत फार, 75 वर्ष वय आहे सध्या त्यांचं, फार बिझनेसमॅन प्रोफाईल आहे त्यांची. 1000 रुपयाची त्यांना त्यावेळेस नातू झाला म्हणून त्यांनी 1000 रुपयाची SIP चालू केली होती निपॉन इंडिया फंडमध्ये. ती SIP आजपर्यंत त्यांची चालू आहे 25-26 वर्ष होत आले. तेव्हा 1000 SIP त्यांची दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे वर्षाला झाले 12000 रुपये. आपण साधारण 25 वर्ष पकडू, आता साधारण 25 वर्षाचे झाले 3 लाख रुपये. पण आज त्यांचे फंडची करंट पोर्टफोलिओ व्हॅल्यू ही 95 लाखापेक्षा जास्त दाखवते.
8: अरे बापरे.
7: पण ह्याच्यामध्ये कसं आहे सर, की जितकं तुम्ही जास्त ड्युरेशन देचाल तितक्या पटीनं तो चक्रवाढ पद्धतीनं त्या अमाऊंटवर अमाऊंट वाढत जाते. आता उद्या जर मार्केट जरी पडलं, मार्केट परफॉर्म नाही केलं, तर त्यांचे अमाऊंट काय डायरेक्ट 3 लाखाहून 0 नाही होणार.
8: ओके.
7: त्यांचे अमाऊंट त्या 95 लाखातून 90 लाख 85 लाखावर येणार. पण शेअरच्या बाबतीत काय होतं की आपण जे 1000 रुपयाला शेअर घेतलेला असतो तो डायरेक्ट 800 येणार,
8: तो 800
7: राहणार इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जी आपली 1000-1500 झाली ती डायरेक्ट 800 आल्यामुळे तो आपला लॉस मध्ये दाखवतो. पण म्युच्युअल फंड मध्ये तसं होत नाही, कारण तुमचा दररोज तुमचा गेन येणार आहे. आणि हे बेनिफिटची मजा कधी येते तुम्हाला म्युच्युअल फंडच्या, की तुम्ही जेव्हा जितका जास्त ड्युरेशन जास्त तेवढं जास्त, म्हणजे जेवढं तुम्ही तरुण असताल जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायला सुरुवात करताल तितका तुम्हाला प्रचंड आणि लवकर फायदा मिळतो.
8: क्या बात आहे. म्हणजे खरं तर रोहित जी तुम्ही जे सांगताय ते थोडंसं आय ओपनिंग असं वाटत आहे की कुठे चुकलं ते, अरे आपण त्यावेळेस सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, अरे मी असं त्यावेळेस सुरू केलं. असे जे म्हणणारे लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे आता मी 20 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, 30 वर्षापूर्वी सुरू केलं असतं तर बरं झालं असतं, आता माझी कमवण्याची क्षमताच किती राहिलेली, यापुढचे 5 वर्ष राहिले, 10 वर्ष राहिले, अशा लोकांनी काय करावं.
7: मी सोपं सांगतो सर, म्युच्युअल फंडमध्ये आपण प्रकार ऐकला असेल की SIP करा खूप ऐकतात. SIP म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, हे त्याचा लॉंग फॉर्म. जसं आपण कुठलंही लोन काढतो तेव्हा EMI असतो, EMI दर महिन्याला भरतो, त्याच्याच तशाच प्रकारे इकडे SIP असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तो तुम्ही कोणत्याही वयात कधीही चालू करू शकता. त्यासाठी मार्केटने चांगलं परफॉर्म केलं पाहिजे, मार्केट पडल्यावर मी पैसे टाकतो या गोष्टीचा मॅटर काहीच करत नाही. तुम्ही सुरुवात करणं फार महत्वाचं आहे, मग तो तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही एजमध्ये आणि कधीही करू शकता, त्याला कसलंही बंधन नाही. सुरुवात करणं महत्वाचं, आणि सुरुवात केली की तुम्ही संयम बाळगला पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणतो की तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर का पाहिजे, की तो तुम्हाला सांगतो की नाही सर थांबलं पाहिजे, तुमचे रिटर्न्स वाढतात, आज मार्केट जरी पडलं तर तुम्ही कंटिन्यू करा. कारण कसं असतं, म्युच्युअल फंडमध्ये काय असतं की तुम्हाला युनिट्स मिळतात ज्या तुम्ही SIP किंवा मोठ्या प्रमाणात अमाऊंट टाकता, त्यामध्ये जे युनिट्स असतात त्याला नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात. ते युनिट मिळतात तुम्हाला, त्या युनिटला एक व्हॅल्यू असते. जसं आपण सोनं म्हणतो, सोन्यामध्ये कसं असतं, एक ग्राम एक तोळा हे जसं मोजमाप आहे तसं त्यात युनिट असतात. त्याची किंमत हे शेअर मार्केटमध्ये जे फंड आपले मॅनेजर असतात, स्पेशलिस्ट असतात, त्या शेअर्सची जे शेअर त्या फंडमध्ये आहेत त्याची दररोज ट्रेडिंग करून आपण गुंतवलेल्या सर्व जे ऑल ओव्हर इंडियामध्ये इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या अमाऊंटची दररोज बाय आणि सेल करतात त्या शेअरची. त्याच्यावरचा जो नफा आहे त्यातून आपला तो आपल्या ह्याच्यावरती एनएव्हीची व्हॅल्यू डिसाईड होते आणि ती एनएव्हीची व्हॅल्यू वाढत असते. त्याच्यानुसार मग आपलं पोर्टफोलिओची व्हॅल्यू इन्क्रीज होते. आता याच्यात काय होतं, जे लहान एजमध्ये आहेत, जे ट्वेंटीजमध्ये आहेत, ते इनिशियल स्टेजमध्ये आता 100-500 जी त्यांची कॅपेबल आहे, जे आता आपल्या इथे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला सध्या जे विद्यार्थी शिकत आहेत, तो विद्यार्थी सध्या फक्त आवश्यक काय आहे त्याच्याकडे की त्याला 18 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि त्याच्याकडे पॅन कार्ड हवं आहे. तो सध्या 100 रुपये प्रति महिन्याप्रमाणे स्वतःची SIP सुरू करतो, करू शकतो. आणि ती SIP ही चालू केल्यानंतर विश्वास बसणार नाही, 20-25 वर्षात त्याला इतक्या प्रचंड प्रमाणात रिटर्न्स मिळतील. कारण आम्ही ते कॅल्क्युलेट करून सांगता येणार नाही, कारण मार्केट किती परफॉर्मन्स देईल नाही सांगता येत. तुम्हाला उदाहरणाखातर एक सांगितलं की 1000 रुपयाची SIP 95 लाखापर्यंत परफॉर्मन्स दिले, की जे की 3 लाख इन्व्हेस्टेड असून 90-95 लाखापर्यंत रिटर्न्स दिलेले आहेत. पण आता सम वयस्कर काही लोक आहेत ज्यामध्ये ज्यांना 30-40 वर्ष 50 वर्ष झालेत, त्यांच्यासाठी 2 ऑप्शन्स असतात. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 2 ऑप्शन्स आहेत, 2 पर्याय आहेत आपल्याला उपलब्ध करून दिलेत. एक SIP म्हणजे दर महिन्याला गुंतवणूक, आणि एक असते लमसम. लमसम म्हणजे ठराविक रक्कम आपण वन टाइम मध्ये टाकू शकतो. मग त्याला पण काही लिमिट नाही, पण त्याला काय आहेत की फंडला काही कॅपिंग आहेत की मिनिमम 5000 जास्त अमाऊंट आपण गुंतवली पाहिजे त्याच्यामध्ये, ती कधीही टाकू शकतो आपण, त्याला लिमिटेशन असं नाही. याच्यामध्ये कसं आहे की सर सर्टन एज साठी वेगवेगळे फंड आहेत. रिटायर्ड लोकांसाठी रिटायरमेंट फंड आहे, चिल्ड्रनसाठी चिल्ड्रन्स ओरिएंटेड फंड आहेत, गृहिणीसाठी पण वुमन एंटरप्रेन्युअर फंड आहेत, वुमेन प्रोटेक्शन फंड आहेत, ग्रोईंग यंगस्टरसाठी यंगस्टर फंड आहेत. पण या सर्व गोष्टी हे डिपेंड करतात की आम्ही काय पाहतो ॲज ॲडवायझर म्हणून, की पुढचा जो क्लायंट आहे त्याची फायनान्शियल कंडिशन काय आहे, त्याची कॅपेबिलिटी काय आहे, या सर्व गोष्टीसाठी मॅटर करतात. आणि सर्वात महत्वाचं आम्ही काय म्हणतो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर पहिले फायनान्शियल प्रोटेक्शन घ्या. फायनान्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय करतो सर, की आपण की आपण जर कमवते आहेत, घरचे ब्रेड आणणार आहात, एकमेव सोर्स आहात, तर आपण आपल्या जीवनाचं सुरक्षा कवच म्हणजे टर्म इन्शुरन्स आपण हा केला पाहिजे. जे की किरकोळ म्हणजे आपण जसं म्हणतो की महिना 200-300 रुपयांमध्ये आपण 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जीविताला काय झालं तर आपल्या पश्चात आपल्या जे प्रियजन आहेत, जे नातेसंबंधातले बायको असतील, मुलं बाळ असतील, की त्यांच्यावरती आर्थिक दारिद्र्य किंवा आर्थिक परिणामाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये याकरिता आपल्या जीवनाचा रिस्क मॅनेजमेंट म्हणून आपण टर्म इन्शुरन्स, बेसिक टर्म इन्शुरन्स हा घेतला पाहिजे.
8: ठीक आहे,
7: सगळ्यात बेसिक गोष्ट आम्ही हे सांगतो. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते की हेल्थ इन्शुरन्स. कोविड सारख्यामध्ये आपण पाहिलं असेल की प्रचंड लोकांचे हाल झाले, लोकांची स्वतःची सेव्हिंग लोकांना मोडावी लागली, काय काय जणांनी सोनं गहाण ठेवलं, काय काय जणांनी प्रॉपर्टी सेल केल्या, घर गहाण ठेवलं. यासाठी काय आहे की आपण आपला स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असावा. एकटे असेल तर इंडिव्हिज्युअल, फॅमिली असेल तर फॅमिली प्रोटर म्हणून मिळतो. साधारण तो पण 300-400 रुपये प्रति महिना केला तर एक कुटुंबाचा होऊ शकतो. हे केल्यानंतर आम्ही सर्वात महत्वाचं सांगतो की तुम्ही इमर्जन्सी फंड तयार ठेवा. इमर्जन्सी फंड म्हणजे कसं आहे की अत्यावश्यक काळात, जेणेकरून आपल्याला आपण जी इन्व्हेस्टमेंट करतोय त्या इन्व्हेस्टमेंटला धक्का न लावता, ती इन्व्हेस्टमेंट न तोडता आपण आपला अत्यावश्यक असलेला काळातला जो निधी आहे तो वापरून ती गरज तिथं थांबवू शकतो. यासाठी तो इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. इमर्जन्सी फंड किती असावा, काय असावा, हा त्या व्यक्तीवरती डिपेंड ठरतो. त्याचं जॉब प्रोफाईल, त्याचं रिस्क, त्याची अर्निंग ॲबिलिटी, या गोष्टी मॅटर करतात. असं सर्वस्वी आम्ही फायनान्शियल.
8: मी तुम्हाला मुद्दामून मागापासून डिस्टर्ब नाही केलं, कारण तुम्ही त्या फ्लोमध्ये होतात आणि तुम्ही ज्या काही बारीक सारीक गोष्टी सांगत होता त्या इतक्या आवश्यक आहेत सध्या. कारण हे पैसा एक असंच म्हणून म्हणतात ना की पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम नाही आहे, तर ते निश्चितच त्या पैशाचं जे व्हॅल्युएशन आहे, त्याची जी गरज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते अशा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपले स्वप्न पण पूर्ण करणारे होऊ शकते. पण रोहितजी, तुम्ही एकूणच जे ह्या गेल्या एक अर्ध्या तासामध्ये जे काही विषय सांगितलेले आहेत ते खूप इझी आणि समजून येणारे आहेत लगेचच. पण मी तुम्हाला आता अशी विनंती करेन की मी श्रोत्यांना पण आणि ऐकणाऱ्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला आपले काही स्पेसिफिक जर प्रश्न असतील की आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड असतील किंवा आपल्याला जर वाटत असेल की मी ह्या एजमध्ये किंवा हे कमवतो किंवा ते करतो माझे असे स्वप्न आहेत असे जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर विचारू शकता 9907500 तर या क्रमांकावर आपण प्रश्न टाका. आपण रोहितजींना परत बोलूयात रेडिओमध्ये कारण ते धाराशिवच त्यांचा बेस आहे आणि मग रोहितजी आपल्या त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पण उत्तरं देतील की काय विषय असेल ते. पण शेवटी जाता जाता रोहितजी मी खरं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण विचारेन कारण तुम्ही इतकी छान माहिती देत आहेत इतका छान अडवाईस देत आहेत कारण लोकांना काय असतं की इन्शुरन्सचा एजंट आला समोर आणि कुणीतरी इन्व्हेस्ट करा म्हणून आलं समोर की त्यांना असं वाटतं की अरे हे आमचे पैसे लुटायला आलेत का असा एक क्वेश्चन मार्क असतो. पण ह्या अर्ध्या तासामध्ये बऱ्याचशा आयडिया लोकांच्या क्लिअर झाले असतील आणि निश्चितच ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतील तेव्हा आपण आपला एक मोबाईल क्रमांक पण सांगावा.
7: माझा संपर्क क्रमांक आहे 9765652767.
8: तेव्हा मित्रांनो 97 65 65 27 67 असा रोहित पडवळे यांचा हा मोबाईल क्रमांक आहे याच्यावर आपण संपर्क करून आणखी जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण ते घेऊ शकता. पण रोहितजी अजून एक मला आपल्याला अशी विनंती करायची की आपले ऐकणारे लोक तर निश्चितच प्रश्न पाठवतील पण त्यासोबत तुम्ही स्वतः काहीतरी असं सिम्प्लिफाय करावं की जसं आता SIP म्युच्युअल फंड हेल्थ इन्शुरन्स का टर्म इन्शुरन्स असेल किंवा जसं तुम्ही म्हटलात की फॅमिलीमध्ये जर समजा कुणाला काय चिल्ड्रन्स प्लॅन असेल कुणा कुठला असं समजा असं इन्व्हेस्टमेंटचा त्याच्या असा एक सेपरेट सेपरेट एक विषय करावं तेवढं सिम्प्लिफाय करून सांगावं की जर तुम्ही फॅमिलीमध्ये असाल तर तुम्हाला हे पुढच्या 10-15-20 वर्षासाठी तुम्ही असं करू शकता तसं करू शकता अशा पद्धतीने एक सिम्प्लिफाय वे ना आपण एक अशा पद्धतीची एक थोडीशी सिरीज करूया जेणेकरून लोकांना पण थोडंसं ते इझी होईल. पण आज जे तुम्ही हे अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बऱ्याचशा क्लॅरिफाय करणाऱ्या ठरलेल्या आहेत पण परत एकदा मी एक्सपेक्ट करतो की याच्यामध्ये जर काय असा विषय असेल तर निश्चित तुम्ही रेडिओ चॅनलला व्हिजिट करायला याल आणि आम्हाला सर्वांना गायडन्स द्याल जेणेकरून की फायनान्शियली दृष्टिकोनातून आम्ही सेक्युअर पण होत आणि हॅपी पण होत.
7: नक्कीच सर. आणि सांगायचं म्हणजे की आम्ही फायनान्शियल ॲडवायझर कुठलीही फीस आकारत नाही. कधीही आपण सांगा कधीही बोलवा आपल्या श्रोत्यांना पण आम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलो आम्ही मोफत मार्गदर्शन करायला कधीही तयार आहोत. आपले कधीही डाऊट असू द्या त्याबद्दल आम्ही रेडी आहोत. जरी काही गोष्टी मला माहिती नसल्या तर मी माहिती घेऊन आपल्याकरता 100% सांगितल्या गोष्टी त्याबद्दल काळजी नसावी आणि आर्थिक साक्षरता वाढवणे हाच माझा मेन उद्देश आहे की जो सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्वांचीच जितकी होईल आर्थिक साक्षरता वाढेल ते आमच्यासाठी खूप चांगलं आहे कारण हेच आमचं मेन उद्दिष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये आर्थिक साक्षरता गेली पाहिजे.
8: तेव्हा रोहितजी मी खरं तर परत एकदा तुम्हाला शुभेच्छा पण देतो आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही अतिशय सिम्प्लिफाय पद्धतीने ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत.
7: थँक्यू सर. थँक्यू सो मच.
8: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा फॉलो करा तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9907500 9907500900. ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
2: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
4: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि जीवाणू खतांचं जे महत्त्व आहे या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सेंद्रिय खतामध्ये महत्त्वाची खते म्हणजे कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खतं, जैविक खतं, माशांचे खत आणि हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादींचा महत्त्वाचा सहभाग असतो. आता याच्यामध्ये जो नत्र पुरवठा होतो त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सेंद्रिय खतामुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेण खताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा पुरवठा करतात. सेंद्रिय खतांमुळे विविध अवस्थेत स्फुरद पालाश उपलब्ध होऊन ते झाडांद्वारे आणि मुळांद्वारे शोषले जाते. सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल विम्ल आणि क्षारयुक्त होत नाही. कर्ब आणि कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जीवाणूंना वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. हे जीवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य नंतर उपलब्ध करून देतात. आयन विनिमय क्षमता म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे आयन विनिमय क्षमता 20-30% वाढते, त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येऊ शकते. झाडांना संतुलित पोषक द्रव्ये याच्यामुळे मिळतात. जमिनीला 0.5-1% सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत असतात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढत असते. आता सेंद्रिय खताचे फायदे बघूयात. मातीतील कणांची रचना दाणेदार बनते, शिवाय रचना स्थिर राहण्यास मदत होते. जलधारणा शक्ती वाढते. भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकता वाढते. मातीचे तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो, हवा खेळती राहते, त्यामुळे मातीच्या कणातील मूलद्रव्यांची अदलाबदल सहजरित्या होऊ शकते. जमिनीतील असंख्य जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू विविध अन्नद्रव्ये वनस्पतींना विद्राव्य आणि शोषून घेता येतील अशा स्थितीमध्ये सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देते. आता जमीन सुधारण्यामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये जीवाणू खताचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भात जाणून घेऊयात. सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते अर्थात रायझोबियम. रायझोबियम जीवाणूबद्दल द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. रायझोबियम जीवाणू प्रति हेक्टरी 50-150 किलो नत्र स्थिर करतात. या खताच्या वापराने उत्पादनात 19-62% वाढ दिसून आलेली आहे. रायझोबियम जीवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जीवाणू दुसऱ्या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जीवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केलेले आहेत ते पाहणंसुद्धा गरजेचं आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग या द्विदल पिकांसाठी वापरले जातात. असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जीवाणू खते याच्यामध्ये ॲझॅटोबॅक्टरचा समावेश आपणास करता येऊ शकतो. हे जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. जीवाणू हवेतील नत्र घेऊन ते जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे, भाजीपाला या पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. ॲझोटोबॅक्टर जीवाणू सेंद्रिय पदार्थांच्या विकरणातून तयार होणाऱ्या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जीवाणूंच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे जास्त असणं गरजेचं आहे. आता ॲझोस्पिरिलम. ॲझोस्पिरिलम जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जीवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे आणि भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पिरिलम जीवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे ॲझोस्पिरिलम जीवाणू प्रति हेक्टरी 20-40 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोस्पिरिलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 15-20% अधिकची वाढ अनेक प्रयोगांमधून दिसून आलेली आहे. यानंतर बघूयात ॲसिटोबॅक्टर. हे आंतरप्रवाही जीवाणू आहेत. ॲसिटोबॅक्टर जीवाणू शर्करायुक्त पिकांच्यामुळे आणि पिकांमध्येही वाढतात. पिकामध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणू प्रति हेक्टरी 30-300 किलो नत्र स्थिर करू शकतात. ॲसिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10-20% वाढ आढळून आलेली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा इत्यादींमध्ये ॲसिटोबॅक्टर जीवाणूंची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु त्यापैकी 20-25% स्फुरद पिकांना उपलब्ध होते. उर्वरित 80-75% स्फुरद जमिनीत स्थिर होते, जे पिके घेऊ शकत नाहीत. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळण्याचे काम बॅसिलस मेगारेटियम यासारखे स्फुरद विरघळणारे जीवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. हे जीवाणू प्रति हेक्टरी 15-20 किलो स्फुरद विरघळतात. त्यामुळे स्फुरद विरघळणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10-30% वाढ दिसून आलेली आहे. मंडळी यानंतर बघूयात पालाश उपलब्ध करणारी जैविक खतं कुठली आहेत ती. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे, परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध करण्याचे काम बॅसिलस म्युझालिसन सारखे पालाश उपलब्ध करणारे जीवाणू करतात, त्यामुळे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये 10-25% वाढ दिसून आलेली आहे. आता झिंक विरघळणारी जी जैविक खतं आहेत त्याच्या संदर्भात बघूयात. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात नेहमीच घट दिसून येते. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळण्याचे काम बॅसिलस स्ट्रियाटासारखे झिंक विरघळणारे जीवाणू करतात, त्यामुळे स्थिर झिंक विरघळून पिकांना सहज उपलब्ध होते. झिंक विरघळविणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात 10-25% वाढ दिसून आलेली आहे. आता बघूयात मायकोरायझा. मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळावर मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळांमध्ये काम करते, त्यामुळे पिकास अधिक क्षेत्रातून पाणी आणि अन्नद्रव्येही उपलब्ध होत असतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त आणि तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतो. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनामध्ये 25-30% वाढ दिसून आलेली आहे. आता जीवाणू गट आहे त्याच्यामध्ये बघूयात. घनरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू. द्रवरूप जीवाणू गटामध्ये नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश अर्थात NPK उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जीवाणू संघात उपयुक्त नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा समावेश असतो. या जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये मिश्रण करून जीवाणू संघ तयार केला जातो. जीवाणू संघ हा पीक निहाय आपणास तयार करता येऊ शकतो. तर मंडळी, या पद्धतीनं आपण जर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा, सेंद्रिय अन्नघटकांचा जर वापर वाढवला, तर जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य ही आपल्या पिकांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकतील. आणि आपण आता बघितलेलंच आहे की हे जर घटक आपण वापरले, सेंद्रिय पदार्थ जर आपण वापरले, तर आपल्या उत्पन्नामध्ये जवळपास 10-25% वाढ अपेक्षित आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: चांगलं झालं की
1: लगीन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरलं.
0: आता आणि काय उरलं?

0: बारावी सायन्स पास न बीएससी कॉम्प्युटर सायन्स बीएससी जनरल तसेच बीकॉम बीए एमएससी कॉम्प्युटर सायन्स अकरावी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब व्हीसी द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर डी बी मोरे सर तेरणा महाविद्यालय एमआयडीसी परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: हर घर सूर्यघर.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा. नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे RJ प्रगती. पुन्हा हजर झाली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मध्ये. नमस्कार. आज तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळणार आहे कारण आजची आपली थीम आहे जयवंत कुलकर्णी स्पेशल. भावगीतांच्या वाटचालीत तरुणाईला भुरळ पाडणारी डौलदार बाजाची अनेक भावगीतं रसिकांसमोर आली. म्हणजे थिल्लरपणा सवंगपणा त्यात अजिबात नाहीये बरं का. संगीत शब्द आणि स्वरांच्या बाबतीतही सारीच गाणी खूप उच्च दर्जाची आहेत. तरीही त्याला एक पाश्चात्य संगीताचा यात मिलाप आहे आणि या सगळ्यामध्ये नाद अजिबात हरवलेला नाहीये. सहज ही गाणी ऐकता ऐकता आपण त्यांच्याशी एकरूप होऊन जातो आणि ही गाणी एन्जॉय करायला लागतो. खुला आवाज गावरान ठसका आणि शहरी खटाळपणा सगळ्याचं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे जयवंत कुलकर्णींचा आवाज. 90s 70s सगळा ऐरा त्यांनी त्यांच्या आवाजानं गाजवला आहे आणि कॉलेजमधली तरुण मंडळी त्यांच्या साऱ्याच गाण्यांच्या प्रेमात होती. जयवंत कुलकर्णी यांनी फक्त अशीच गाणी गायली नाहीयेत बरं का. अनेक वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या गाण्यांना त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय. तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची जयवंत कुलकर्णी यांच्या पहिल्या गाण्यानी. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून RJ प्रगती सोबत.
5: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. मळाच्या मळामध्ये कोण ग उभी, सोंगडा सिनेमातलं हे गाणं आपण ऐकलं आत्ताच. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज होता, राम कदम यांचं संगीत होतं, तर शब्द होते दादा कोंडके यांचे. क्या बात है, म्हणजे खरंच मळ्यात बिळ्यात जाऊन आल्यासारखं वाटतंय ना. आपल्या जादुई सुरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तरीही थिरकायला लावणारा गायक म्हणजे जयवंत कुलकर्णी. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे दिले ते म्हणजे लक्ष्मणराव देवासकर यांनी. यांनीच त्यांना हार्मोनियम वाजवायलाही शिकवलं. अगदी 70s दशकातले सारेच तरुण जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजावरती फिदा होते बरं का. जयवंत कुलकर्णी यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत चित्रपट गीतं गायली आहेत, तर त्या बहुतांश गाण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी गावरानबाज पाहायला मिळतो. पण त्यांनी फक्त एकाच प्रकारची गाणी गायली नाहीत बरं का. अष्टविनायका म्हणजे अतरंगी, प्रभाती तो छेडतो, विठू माऊली तू माऊली जगाची अशी बरीच आध्यात्मिक गीतं अभंग सुद्धा त्यांनी तल्लीन होऊन गायली आहेत. अजिंक्य भारत, अजिंक्य जनता, मंगल देशा पवित्र देशा दोन्ही गीतातील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रकट झाला नसता तर नवलच. त्यामुळं वेगवेगळे जॉनर्स गाऊन जयवंत कुलकर्णी यांनी कायमच स्वतःच्या आवाजाला चॅलेंज दिलं असं म्हणता येईल. चला असाच एक अभंग आज आपण ऐकणार आहोत, अरे संसार संसार यातल्या विठू माऊली तू माऊली जगाची. सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी म्हणजे हे त्रिकूट जमून आलं की काय जादू होऊ शकते हेच हे गाणं सांगतं, हो ना. अनिल अरुण यांचं संगीत आहे, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकरांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं आपल्या भेटीला.

90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

लाजो नको, यह जवाड़ी ये लाजो नको।

0: समजू नको.
1: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. काल रात्रीला सपान पडलं, तुम्हालाही तुमचं असं एखादं सपान नक्कीच आठवलं असेल. एकटा जीव सदाशिव सिनेमा, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा हा आवाज. तर शब्द कोणाचे असणार आहो? अहो, दादा कोंडकेंचेच. संगीत होतं राम कदम यांचं. दादा कोंडकेंचा सिनेमा. दादा कोंडके काम करताना आणि त्यांना मागे आवाज कुणाचा तर फक्त जयवंत कुलकर्णी यांचा असं समीकरण होऊन गेलं होतं. मात्र जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गुण कोणी हेरले माहिती आहे का तुम्हाला? पु ल देशपांडे यांनी. आणि पार्ले टिळक विद्यालयाची प्रार्थना त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केली. शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकाच्या नांदीमध्ये सुद्धा जयवंतांचा गायनाचा सहभाग आहे बरं का. काही वर्षे सिने इंडस्ट्रीमध्ये दादा कोंडके यांच्यासाठी जयवंत यांचाच आवाज आहे हे साऱ्यांनाच पक्क माहिती होतं. मात्र जयवंतरावांनी इतरही गाणी केली. स्वतःचे असे वेगळे कार्यक्रम त्यांनी डिझाईन केले. स्वरवंदना आणि स्वरांच्या मळ्यात या नावांनी त्यांनी मंचाई

कार्यक्रमही सादर केले, ज्या कार्यक्रमांना रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळायचा. अनेक संगीतकारांकडे त्यांनी उत्तमोत्तम गाणी गायली आहेत. संगीतकार देवदत्त साबळे सोबत तर जयवंतरावांचा कमालीचा असोसिएशन होतं. त्यांच्यासोबत दुसरं गायलेलं गाणं म्हणजे ही चाल तुर तुर उडती केस भुरू भुरू. गीतकार शांता शेळके कायम सांगत, चालीवर लिहिणं अनेक कवींना सुचत नाही, पण चालीमुळे, त्यात वेगळ्या वजनामुळे, त्यात विशिष्ट खटक्यामुळे कवींना कित्येकदा वेगवेगळ्या कल्पना सुचतात. ही चाल तुरु तुरु या गाण्याची चाल शाहीर साबळे यांच्या मुलाने म्हणजेच देवदत्त साबळे यांनी बांधली आणि त्यावर शांताबाईंनी हे गाणं रचलं. आणि हे गाणं आत्ताच्या जमान्यात काळात कुणी पॉप्युलर केलंय माहितीये का? तर इंटरनेट सेन्सेशन मिथाली पालकरने. चला तर याच नोट वरती ऐकूयात हे सुपर डुपर हिट गाणं आरजे प्रगती सोबत क्लासिक रेडिओ शो मधून.

काय ग सकू काय मग मंडळी, सोंगाड्या सिनेमातलं अजून एक गाणं ऐकून तुमच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल नक्की झाली असेल. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी या जोडीचा हा आवाज होता आणि या जोडीला त्या काळी तुफान पसंती मिळायची. राम कदम यांचं संगीत होतं आणि दादा कोंडके यांचेच शब्द होते. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे कोणी दिले तर लक्ष्मणराव देवास्कर यांनी, त्यामुळं त्यांच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळाली. लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडे ते संगीतही शिकले आणि हार्मोनियमही. मगाशीच ही चाल तुरु तुरु हे गाणं आपण ऐकलं. 70s तरुणाई या गाण्यावरती इतकी फिदा होती की हिल हिल पोरी हिल्ला आणि चाल तुरु तुरु दोन्ही गाण्यांना हमकास वन्स मोर यायचा. सावधरणी सावध हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध गाणं आहे. उडत्या चालीची गाणी असून देखील ही गाणी कधीही हिडीस वाटली नाही. सावधरणी सावध ग हे त्यांचं प्रसिद्ध गाणं. जोरकसपणा, उत्साह या साऱ्याच गोष्टी जयवंत कुलकर्णी यांच्या प्रत्येक गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. हीच त्यांची खासियत होती. आज येणारी कित्येक शब्दांची गाणी आपण ऐकल्यानंतर आपल्याला कुठेतरी हिडीस वाटतात, मात्र हा हिडीसपणा जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातून कधीही जाणवला नाही. त्यामुळं गावरानबाज असणारा असा आवाज इंडस्ट्रीमध्ये पुन्हा दिसला नाही. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं, पांडू हवालदार सिनेमातलं गाणं मी तर भोळे अडाने ठकू. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनीच हे गाणं गायलंय. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं.

पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझं पदर वाऱ्याशी उरतो अगो बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लाबाचे फुला माझे गुल्लाबाचे फुला माझे गुल्लाबा

आणि पुन्हा एकदा सुपरहिट गाणं अंधळा मारतो डोळा या सिनेमातलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी हे गाणं गायलंय. दादा कोंडकेंचे शब्द आणि म्युझिक होत प्रभाकर जोग यांचं. हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लटेला. आजही आपण हे गाणं गुणगुणतो किंवा ही सिंगल लाईन आपल्याला आठवते. याहूनच हे लक्षात येतं की ही गाणी काळाच्या पलीकडची आहेत आणि सुपर डुपर हिट आहेत. म्हणूनच क्लासिक रेडिओ शो मधून अशी ही गाणी आणि असा हा खजिना कायम तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. जयवंत कुलकर्णी यांच्याबद्दल आज आपण बोलतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट गीतं गायली आहेत, पण बहुतांश गाणीही गावरान बाजाची आपल्याला ऐकायला मिळतात. पण कोणत्याही एका ढंगात किंवा एकाच पॅटर्न्स मध्ये ते कधीच अडकले नाही. त्यांनी वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि वेगवेगळ्या जॉनर्सला ट्राय केलं आणि यशस्वीपणे ट्राय सुद्धा केले. पण जयवंत कुलकर्णी यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत असं 70s दशकातील तरुण मंडळी म्हणत असतील. कारण त्यावेळेला कॉफी डेटवर येतेस का, व्हॉट्सअप वरती मेसेज किंवा सांगायचं कसं प्रियसीला, जिच्यावर प्रेम आहे तिला की तू मला भेटायला येतेस का, तर अशा वेळेला जयवंत कुलकर्णींच्या गाण्यांची खूप मदत झाली. कारण 70s दशकात सुपरस्टार सिंगर अशी काहीशी ओळख जयवंत कुलकर्णी यांनी बनवली होती आणि त्यामुळं त्यांच्या वेळेला पोरही सहजपणे पोरींना म्हणायची मनाच्या धुंदीत लहरीत येणार. जयवंत कुलकर्णी यांचं हे रोमॅन्टिक गाणं आहे. देवदत्त साबळे यांचं म्युझिक आहे आणि शांता शेळकेंचे शब्द आहेत. तेव्हा चला नॉस्टॅल्जिक होऊयात आणि ज्या ज्या लोकांनी त्या त्या काळी कॉलेजमध्ये असताना तिच्यासाठी हे गाणं ऐकलंय तेव्हा चला तिच्याच आठवणीत हरवून जाऊयात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.

0: सखे गसा।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाईप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

पांडू हवालदार सिनेमातलं विस्कीची बाटली हे गाणं आपण आताच ऐकलं. विस्कीची बाटली हातात धरू नका, गाण्यात ऐकण्यापुरतं सगळं ठीक आहे, नाही का? उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी याच जोडीचं हे आणखीन एक सुपरहिट गाणं. राम लक्ष्मण यांचं संगीत आणि जगदीश खेबुडकरांचे शब्द. जयवंत कुलकर्णी स्पेशल असा आजचा आपला क्लासिक रेडिओ शो. आणि मी आर्ज प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जयवंत कुलकर्णी विषयी सांगायचं झालं तर त्यांचं आयुष्य कधीही सुखावाह्य नव्हतं, अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. अशा बिकट परिस्थितीतच त्यांचं बालपण गेलं. अनेकदा त्यांनी गाड्या धुतल्या आहेत, लहान मोठी मिळेल ती कामं त्यांनी केली आहेत. उदरनिर्वाह करण्यासाठी, पोटापाण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी त्यावेळेला स्वीकारलेलं आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली ती त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवास्कर यांनीच. गायनाचे धडे तर त्यांनी दिलेच, पण उत्तम हार्मोनियम वाजवायला सुद्धा जयवंतराव त्यांच्याकडूनच शिकले. लक्ष्मणराव देवास्कर यांनी त्यांना सांगितलं होतं की कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवलीस तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर सोडून देऊ नकोस. आणि नेमकी हीच शिकवण जयवंतरावांनी अगदी शेवटपर्यंत मनात पक्की केली होती. आणि त्यामुळेच आपल्याला अशा अवीट स्वरातील गीतांचा आस्वाद आज घेता येतोय. मराठी सिनेमातील ज्या काही गायक गायिकांच्या जोड्या गाजल्या त्यापैकी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर या जोडीनं आजवर जी काही गाणी दिलेली आहेत त्या गाण्यांनी अक्षरशः ठेका धरायला लावला आणि त्या गाण्यांना रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता लाभली. तेव्हा पुढचं गाणं सुद्धा याच जोडीचं, गणिमी कावा सिनेमातलं. आला सपना मंदी मल्हारी हे गाणं आहे, राम कदम यांचं संगीत आहे आणि शब्द आहेत दादा कोंडके यांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

0: ताना भेंडी तेजीचा सौदा
1: तेजीचा सौदा हे
0: खुशीत गातोय शेतकरी दादा
1: शेतकरी दादा
0: बोला बोला गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, तो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. आंधळा मारतो डोळा सिनेमातलं गाणं आपण आत्ताच ऐकलं, दादा कोंडके यांचे शब्द, प्रभाकर जोग यांचं संगीत, तर जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली गाणी आज आपल्या साऱ्याच रसिकांच्या ओठांवर आहेत आणि याचं कारण म्हणजे ती अत्यंत साधी आणि सोपी आहेत, त्यामुळं कुठल्याही सामान्य माणसाला त्यांच्याशी कनेक्ट करणं खूप इझी आहे. गावात राहणारी लोक यांच्यातील रोमॅन्स कोणी फुलवला असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांच्या म्युझिकनी. जयवंत कुलकर्णी वेगवेगळ्या पॅटर्नची गाणी गायली, भक्तिगीतं, असंख्य चित्रपट गीतं याच्यात सामावलेली आहेत. मात्र मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन ही गाणी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान कुणाला द्यायचा असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांनाच. ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव सदाशिव सिनेमातल्या गाण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनानं सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार दिलेला होता आणि यावरून हे दिसून येतं की सांगीतिक कारकीर्द, शेकडो गाणी गाणाऱ्या या कला तपस्वीची नोंद सरकार दरबारी सुद्धा घेण्यात आली होती. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून आमचा मानाचा मुजरा. एकटा जीव सदाशिवतल्या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता तेव्हा याच सिनेमातलं पुढचं गाणं माणसा परिस मेंढरवरी, राम कदम यांचं संगीत, दादा कोंडके यांचे शब्द, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.
1: वर आभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती, अल्याड डोंगर पल्याड डोंगर मदीत खोल खोल दरी, जरा जपून चाल ग पोरी,

याला ढा याला दिल दुखात है, भाई दिल तो उपाशी रात है, दिल हकलुन मागारी ये ते, काय बोलत नाय काय मागत नाय, जीव लावत मालकावरी।

मला बिलकुल बसतया येड तुला कळत नाही खेळत या लाड लाड तुला दिसत नाही मला बिलकुल बसतया येड तुला कळत नाही माझ्या तोंडाला लावतया तोंड तुला तुळत नाही किती अंधारेले किती गोंधारेले त्याला उठत नाही शिरी शिरी त्याला उठत

तव पासून टक्कूर फिरलंय संगोपनातच मोठ्या हिकमतीनं आज धरलंय आड रानात ग जीव लावून अशी मोर जाते।

0: अस्वत एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ सिंह आल हत्ती आल घोड आल वाघ आलं शिंह आलं हत्ती आलं घोड आलं ऊंट आलं माकड आलं कोकड आलं बोकड आलं अब

0: अन्न गाढ़ाव काय माणूस काय अन्न गाढ़ाव काय जाईल तकडो बॉम्ब करते कसं स्वांग करते.
1: आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509000 9970509000. पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून. मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू. आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ETI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ETI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद. गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग. हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: तू कितनी अच्छी है.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

फिर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ। सुबह पे जिस तरह शाम का

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना।
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज।
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध।
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.